मित्रंत अजंत सतरं दृणंत अनेक माया विस्तीरणे आवंत जावंत थकंत जिया दुख सुख बहु भोगणे भरम भ्यान उद्यान रमणं

ਗੁਰੂ ਰੂਪ ਸਤਸੰਗ ਜੀਓ, ਫਤਿਹ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਨੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਮਨੁੱਖ ਇੱਕ ਐਸਾ ਜਨਮ ਹੈ, ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਮਨੁੱਖ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਹੋਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਸਮਾਜ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਰਾਜਨੀਤੀ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਧਰਮ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਸਮਾਜਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ, ਰਾਜਨੈਤਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ, ਔਰ ਧਾਰਮਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ। ਮਨੁੱਖ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਨੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਨੇ ਰਾਜਨੀਤੀ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਨੇ ਧਰਮ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ। ਰਾਜਨੀਤੀ ਤੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਇਸ ਵਕਤ ਨਾ ਲਈ, ਕਿਉਂਕਿ ਆਪਾਂ ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿੱਚ ਬੈਠੇ ਹਾਂ ਤੇ ਮਹਾਨ ਧਰਮ ਦੇ ਸਾਗਰ, ਧਰਮ ਦੇ ਕੇਂਦਰ ਧੰਨ ਗੁਰੂ ਹਰਿਰਾਏ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਉਤਸਵ ਮਨਾ ਰਹੇ ਹਾਂ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੱਲ ਤੇ ਧਰਮ ਦੀ ਕਰਾਂਗੇ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਧਾਰਮਿਕ ਜੀਵਨ ਹੈ ਉਹ ਕਰੋੜਾਂ ਚ ਇੱਕ ਕਦ ਨੇ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਚ ਸੈਕੜਿਆਂ ਚ ਇੱਕ ਕਦ ਨਹੀਂ। ਜਨ ਨਾਨਕ ਕੋਟਨ ਮੇ ਕਿਨਹੂੰ ਗੁਰਮੁਖ ਹੋਏ ਪਛਾਣ, ਕੋਟਨ ਮੇ ਨਾਨਕ ਕੋ ਨਾਰਾਇਣ ਜੈ ਜੀ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਕਰੋੜਾਂ ਚ ਕੋਈ ਇੱਕ ਅਦ ਨਾਰਾਇਣ ਜਿਸ ਦੇ ਚੇਤੇ ਦੇ ਚ, ਨਾਰਾਇਣ ਜਿਹਦੀ ਸਮਝ ਦੇ ਚ, ਗੁਰਦੁਆਰੇ ਬੈਠਾ ਹੈ, ਗੁਰੂ ਦੀ ਗੋਦ ਚ ਬੈਠਾ ਹੈ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਪਤਾ ਇਹ ਮੇਰਾ ਗੁਰੂ ਹੈ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੀ ਅਜ਼ਮਤ ਦਾ ਪਤਾ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੀ ਮਹਾਨਤਾ ਦਾ ਪਤਾ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੇ ਗਿਆਨ ਦਾ ਪਤਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਅਕਸਰ ਮੈਂ ਇਹ ਦੋ ਬੋਲ ਹਰ ਜਗ੍ਹਾ ਬੋਲਦਾ ਔਰ ਹਰ ਵਕਤ ਬੋਲਦਾ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਮਝ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੋਵੇਗਾ। ਪਰਮਾਤਮਾ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਜ਼ਰੇ ਜ਼ਰੇ ਚ, ਰੋਮ ਰੋਮੇ ਚ ਹੋਵੇ ਪਿਆ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਮਝ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੂਸਰਾ, ਜੋ ਮੇਰੇ ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਿਮਰਤੀ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੋਵੇਗਾ ਜ਼ਰੇ ਜ਼ਰੇ ਚ ਪਰਮਾਤਮਾ, ਮੇਰੀ ਸਮਝ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੋਵੇਗਾ ਰੋਮ ਰੋਮ ਦੇ ਚ ਪਰਮਾਤਮਾ, ਮੇਰੀ ਸਿਮਰਤੀ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੁਨੀਆਂ ਭਰ ਦੇ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ਾਂ ਨੇ ਆਖਿਆ, ਯਾਦ ਕਰੋ, ਚੇਤੇ ਕਰੋ, ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਿਮਰਨ ਕਰੋ, ਸਿਮਰਨ ਕਰੋ, ਚੇਤੇ ਕਰੋ, ਯਾਦ ਕਰੋ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਦੁਹਰਾਵਾਂ ਸ਼ਬਦਾਂ ਨੂੰ, ਅਸੀਂ ਈਸ਼ਵਰ ਨੂੰ ਗਵਾਇਆ ਨਹੀਂ, ਗਵਾ ਨਹੀਂ ਸਕਦੇ, ਭੁਲਾਇਆ ਹੈ, ਬੁਲਾ ਸਕਦੇ, ਭੁੱਲ ਗਏ, ਭੁੱਲਿਆ ਕਿਉਂ, ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਂਝ ਵਿਆਪਕ ਹੈ, ਸਭ ਜਗ੍ਹਾ ਹੈ, ਪਰ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ। ਕਿਹੜੀ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ? ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਬਾਕੀ ਸਭ ਜਗ੍ਹਾ। ਐਸੀ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ ਜਿੱਥੇ ਰੱਬ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਵਿਦਵਾਨ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੋ ਥਾਵਾਂ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ, ਬਾਕੀ ਸਭ ਜਗ੍ਹਾ ਹੈ, ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਸ਼ੂ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਮਾਂ ਬਹਿਣ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ, ਇਹਨੂੰ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ। ਮਨੁੱਖ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ, ਇਹਨੂੰ ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ ਹੈ, ਨਹੀਂ ਹੈ। ਇਹਦਾ ਵਿਵਹਾਰ ਦੱਸਦਾ, ਇਹਦੀ ਤਰਜ਼ੇ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਇਹਦੀ ਜੀਵਨ ਸ਼ੈਲੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਜਨਮ ਤੇ ਹੋ ਗਏ, ਤੇ ਹੁਣ ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਜਨਮ ਬੱਚੇ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਆਉਂਦਾ। ਕਦੀ ਕਦੀ ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਕੁਝ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਹਾਨ ਰੂਹਾਂ ਦਾ ਜਨਮ ਵੀ ਹੋਇਆ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਹਾਂ ਬੁੱਢਿਆਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਚੀਨ ਦੇ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਲਾਓਤਸੇ ਜਿਹੜਾ ਸੰਤ ਹੋਇਆ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬੁੱਢਿਆਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਤੇ ਬੁੱਢੇ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਜਨਮ ਤੋਂ ਸਮਝਦਾਰ ਸੀ, ਜਨਮ ਤੋਂ ਗਿਆਨੀ ਸੀ।
जन्म तो सूझवान से, जन्म तो दूरदृष्ट से। भट्ट गुरु अर्जन देव जी महाराज कहनन ते जन्मत गुरमत ब्रह्म पछाणियो। ए गुरु अर्जन देव जी, तुसी ते जमदे ही ब्रह्म गए ने। हे गुरु अर्जन देव जी महाराज, थोड़े शरीर दा जन्म होया, शरीर दे नाल नाल धर्म दा जन्म होया, ते जन्मत गुरमत ब्रह्म पछाणे। कहिंदे ने धन गुरु अर्जन देव जी महाराज 2.5 साल दे सन, ते गुरु अमरदास जी महाराज दा सिंघासन गोविंदवाल साहब दी गल है, चढ़न दी कोशिश पे करदे सन, उपर तखत ते चढ़न दी कोशिश पे करदे सन। भजे हुए माता भानी जी आए, उन्होंने चुक लिया, आखिया लाल जी ए गुरु नानक दा तखत है, ये तीजे गुरु नानक दा सिंघासन है, इस ते बैठन दी कोशिश ना करा, इस ते आइंदा ना चढ़ना। प्यार नाल डांटदे होया बच्चे नूं कह रहे हैं, बालक गुरु अर्जन देव जी, इस तखत ते नहीं बैठना, चढ़न दी कोशिश ना करनी, ये गुरु नानक दा सिंघासन है। गुरु अमरदास जी महाराज सुते सिदा गए, भानी दे हथों 2.5 साल दे इस बच्चे नूं लेके बालक गुरु अर्जन देव जी नूं सिंघासन ते बिठा दिता। आखिया बहुता बाणी का बहुता, ये ते बाणी दा जहाज है, जे ए नहीं सिंघासन ते बैठेगा ते होर कौन बैठेगा, ते धुर दरगाहों बैठे होया है, इनू ते रब ने बिठाया, इनू ते परमात्मा ने बिठाया, इति प्रभु दी गोद विच है, और इस दे आसरे ते पता नहीं कितने नू परमात्मा दी गोद हासिल होवेगी। ये ते बहुत है, ये ते जहाज है, इहदे आसरे पता नहीं कितने पार होणगे, ए नहीं बैठेगा ते कौन बैठेगा। जन्म तो बुजुर्ग कोई करोड़ा च एक अद, कदी कदी जन्म सारिया दे बच्चे दी तरह होंदा, शरीरक तौर ते भी बच्चे, दिमागी तौर ते भी बच्चे, ना समझी कुछ भी पता नहीं। कदी कदाई संसार दे इतिहास दे च कोई बुढ़िया दी तरह पैदा होंदा है। चीन दे च कथा है, भई लाद से बुढ़िया दी तरह पैदा होया, भाव जन्म तो गया नहीं हो। कबीर बारे कहिंदे ने कमल तो पैदा होया, विष्णु नूं कहिंदे ने कमल तो पैदा होया, ब्रह्मे नूं कहिंदे ने कमल तो पैदा होया, नहीं जन्म तो कमल जैसे सन, डुबे नहीं गर्क नहीं होए, समझ सी। जैसे पानी विच कमल डुबदा नहीं, जिहड़े मनुख संसार विच डुबन ना, पदार्थां विच डुबन ना, वो कमल दी तरह होंदे ते डुबे हुए ने, सहजे सहजे फिर तैरना ते निर्लेप होना सिख देने, पर कोई जन्म तो भी निर्लेप होंदे, उन्हां नूं कहिंदे ने इन्हां दा जन्म ते कमल तो है, भाव कमल जैसे ने, कमल डुबदा नहीं। गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने हम दे खां तै डुबे आए, पहले पातशाह जी दा वाह, महाराज कहिंदे मैं ते देखदा डुबे पैन, डुबे पैन। सुते सिद्ध गल आ गई तो मैं अर्ज करा, पानी विच कुत्ते तैर दे ने, गौवां भी तैर दिया ने, मज्जां भी तैर दिया ने, पानी विच चीते भी तैर के लंघ जांदे ने। मैं केरला दिश देख के दंग होया सी, बहुत पुरानी गल, 60 फुट डूंगा पानी हाथी नहावे पिया, कि नहा के बाहर निकला है, हाथी तैर रहे, पहाड़ वर्गा शरीर तैर रहे, हाथी तैर रहे ने, गौवां तैर दिया ने, घोड़े तैर रहे ने, मज्जां तैर दिया ने, कुत्ते तैर रहे ने, शेर तैर रहे ने, चीते तैर रहे ने, मनुख डुबदे ने, बंदा डुबदा, सिर्फ मनुख डुबदा। क्या पानी दा मनुखा नाल वैर है? मज्जां ते तैर दिया ने, घोड़े ते तैर दे ने, हाथी ते तैर दे ने, गौवां ते तैर दिया ने, कुत्ते भी तैर दे ने, बंदा डुबदा। क्या पानी दा मनुखा नाल वैर है? नहीं, मनुख भी जिंदा ही डुबदा है, मुर्दे ते तैर दे ने, तैर दे ने।
मुर्दा ते तैरता है। यूपी दे अंदर मध्य भारत दे चे सनातन मध्य कोई हिंदू संत अगर चलाना कर जांदा है देही छड़ जांदा है उन्हों जल प्रवाह कर दें दास संस्कार नहीं कर दें जल प्रवाह कर दें। पर जब जल प्रवाह कर दें ते मन मन दो दो मन दे नाल पत्थर बन दे क्यों लाश तैरन लग पैंदी हालांकि लाश जिंदा मनुख नालों भारी हो जाती है वजन वध जांदा है लेकिन तैरदी है। हैरानगी है जिंदा डुबदे ने मुर्दे तैरदे पानी दा मनुख नाल भी वैर नहीं अगर मनुख नाल वैर है तो फिर मुर्दे भी डुबने चाहिए से मुर्दा ते नहीं डुबदा जीवदा मनुख क्यों डुबदा है ये अपना बैलेंस बिगाड़ बैठता है तवाजन खो बैठता है संतुलन गवा बैठता है ता डुबदा है। लोग इसका तवाजन डामाडोल कर देता है सीमा तो वधिया होया अहंकार इसका बैलेंस बिगाड़ देता है सीमा तो वधी हुई वासना इदा संतुलन डावा डोल कर दे डुब जाता है। हम दे खाते डुबे आए इत डुब गए डुबे की पहचान की होगी उदा नितनेम डुब गया होगा नहीं करता होगा तो रहत वैद डुब गई होगी अमृत वेला डुब गया होगा गुरु भक्ति डुब गई होगी शील संयम डुब गया होगा दया विशालता सम दृष्टि डुबी हुई होगी हम देखा ते डुबे महाराज कहते मैं देखदा डुबे हुए दुनिया डुबी हुई है गर्क हुई है डुबे की पहचान की है उदे कोल नितनेम नहीं होगा अमृत वेला नहीं होगा जप तप नहीं होगा शील संजम नहीं होगा दैवी गुण नहीं होंगे डुबे होगा गर्क होया होगा। कदी कदाई कोई कद मनुख अपना तवाजन अपना बैलेंस ठीक रखता है डुबदा नहीं उसे नु असी कहने निर्लेप है कमल की तरह पानी वधदा है कमल होर उपर उठता है धन घर दे च वध रहा है डुबदा नहीं पिया प्रभता वध रही है डुबदा नहीं पिया नहीं थी कोई प्रभता च डुबे हुए ने कोई धन संपदा दे डुबे हुए ने कोई रूप रंग दे डुबे हुए हम दे खांते हैं डुबे महाराज कहते मैं देखदा दुनिया ते डुबी पई है धार्मिक जीवन ते कुछ गुणा देखड़ा है सूरज अपना नूर वंडदा है संसार दे च किरणा दे रहे परमात्मा दा प्रकाश हिरदे च पहुंचदा है गुणा दे रहे ये गुणा तो पता चलता है इत्थे चानना है सारी रोशनी सूरज दिए सारे गुण परमात्मा देने सब गुण तेरे मैं नाही को विण गुण कीते भगत न हो मेरे घर दे चानना है पर चानना ते सूरज दैना मेरा ते अगर हिरदे दे गुण आ जान गुण परमात्मा देने ठीक है गुण रोशनी ने औगुण अंधेरा है जितने अवगुण होंगे उतने ही वो भटकदा होया मनुख होगा अंधेरा होगा जितना गुण होंगे उतने ही उदी जिंदगी दे चानना होगा प्रकाश होगा और जीवन सही मार्ग पे चल रहा होगा। तो मैं फिर दोहरावा धन गुरु अर्जन देव जी महाराज कहते ने हे प्रभु मैं तेरे मार्ग ते चलते पिया तो चल दी की है सुरत चल दी है तुसी चल के आ गए शरीर चल के आ गए पैर चल के आ गए ने इहदे नाल हाजरी असी भरी है असी गुरु की हजूरी च नहीं गए गुरु की हजूरी च सुरत जाती है शब्द नाल सुरत जुड़ेगी हाथ पैर नहीं जुड़ते इस वास्ते हाजरी भरना होर गल है गुरु दी हजूरी विच चले जाना होर गल है। अगर 10,000 बंदे हाजरी पे भर देन गुरु गुरु दी हाजरी पे भर देने एक दो बंदे आउणगे जिन्हां नूं गुरु दी हजूरी नसीब होगी
ਕਲਗੀ ਦਰ ਪਿਤਾ ਦੇ ਰਸਨਾ ਤੋਂ ਇਹ ਬੋਲ ਨਿਕਲਿਆ ਸੀ, ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ, ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ। ਸ਼ਾਇਦ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਾਖੀ ਸੁਣੀ, ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ, ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ, ਜਿਤਨੇ ਬੈਠੇ ਹੋਏ ਸਨ ਉਹਨਾਂ ਦੀ ਸੁਰਤ ਉੱਥੇ ਨਹੀਂ ਸੀ, ਧਿਆਨ ਉੱਥੇ ਨਹੀਂ ਸੀ, ਸੁਰਤ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਸੀ। ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਕੁਛ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚ ਸਕੇ ਸਨ, ਉਹਨਾਂ ਦਾ ਧਿਆਨ ਉੱਥੇ ਸੀ। ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ ਚੱਲਣਾ ਤੇ ਸੁਰਤ ਨੇ ਨਾ, ਸੁਰਤ ਅਗਰ ਸ਼ਬਦ ਦੀ ਤਰਫ ਚੱਲ ਪਈ ਹੈ ਤੇ ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਦੁਹਰਾ ਦਿਆਂ ਤਾਂ ਕਿ ਗੱਲ ਪੂਰੀ ਸਮਝਦੇ ਚ ਆਵੇ, ਸੁਰਤ ਦੇ ਤਿੰਨ ਅਰਥ ਨੇ, ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੋੜਨਾ। ਸਰੋਤੇ ਸ਼ਬਦ ਤੋਂ ਬਣਿਆ ਸੁਰਤ, ਬਈ ਇਹ ਤੇ ਸਰੋਤਾ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਸੁਣ ਰਿਹਾ। ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਦੇ ਚ ਤਿੰਨ ਘਟਨਾਵਾਂ ਘਟਦੀਆਂ ਨੇ ਇੱਕੋ ਹੀ ਸਮੇਂ, ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੁੜਨਾ, ਇਹ ਤੇ ਸਰੋਤਾ ਹੈ, ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਹੈ। ਅਗਰ ਇਹ ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਹੈ ਤਾਂ ਇਹਨੂੰ ਸੁਰਤ ਆ ਜਾਏਗੀ, ਅਗਰ ਸੁਰਤ ਆ ਗਈ ਤਾਂ ਸੁਰਤ ਜੁੜ ਜਾਏਗੀ। ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੁੜਨਾ, ਇਹ ਤਿੰਨ ਘਟਨਾਵਾਂ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਦੇ ਚ ਘਟਦੀਆਂ ਨੇ। ਜਿਸ ਵਕਤ ਮਨੁੱਖ ਸੁਣਦਾ ਹੈ ਉਸੇ ਵਕਤ ਹੀ ਸਮਝ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉਸੇ ਵਕਤ ਹੀ ਜੁੜ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਘਟਨਾ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਵਿੱਚ ਘਟਦੀ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਵਿੱਚ ਘਟਦੀ। ਇਧਰ ਜ਼ਬਾਨ ਨੇ ਆਖਿਆ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਇਧਰ ਮਨ ਨੇ ਸੁਣਿਆ, ਇਧਰ ਮਨ ਨੇ ਸੁਣਿਆ, ਇਧਰ ਮਨ ਨੂੰ ਸਮਝ ਆ ਗਈ, ਇਧਰ ਮਨ ਨੂੰ ਸਮਝ ਆਈ, ਮਨ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਗਿਆ, ਜੁੜ ਗਿਆ। ਮਨ ਤੂੰ ਜੋਤ ਸਰੂਪ ਹੈ ਆਪਣਾ ਮੂਲ ਪਛਾਣ, ਜੁੜ ਗਿਆ ਜੋਤੀ ਜੋਤ ਰਲੀ ਸੰਪੂਰਨ, ਇਹ ਜੋਤ ਦੇ ਜੋਤ ਹੋ ਗਏ, ਜੀਵਨ ਯਾਤਰਾ ਸੰਪੂਰਨ ਹੋ ਗਈ। ਹੁੰਦੀ ਇੱਕ ਛਿੰਨ ਵਿੱਚ ਹੈ, ਨਿਰਮਾਉਣ ਕੀਰਤਨ ਗਾਵੋ ਕਰ ਤੇਕਾ ਨਿਮਕ ਸਿਮਰਤ ਜਿਤ ਛੂਟ ਹੈ। ਨਿਮਕ ਨਿਮਕ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਹੈ। ਇੱਕ ਚਿੱਤ ਜੈ ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਆਇਓ, ਕਾਲ ਫਾਸ ਕੇ ਬੀਚ ਨਾ ਆਇਓ। ਇੱਕ ਛਿੰਨ ਇੱਕ ਨਿਮਕ, ਇਹਨੂੰ ਅਤਕਥਨੀ ਨਾ ਸਮਝ ਲੈਣਾ। ਕਿਸੇ ਕਮਰੇ ਵਿੱਚ 50 ਸਾਲ ਦਾ ਅੰਧੇਰਾ ਹੋਵੇ, ਗੁੱਪ ਅੰਧੇਰਾ ਹੋਵੇ, ਉਸ ਅੰਧੇਰੇ ਨੂੰ ਕੱਢਣ ਵਾਸਤੇ 50 ਸਾਲ ਲੱਗਣਗੇ? ਨਹੀਂ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਲੱਗੇਗਾ, ਬੱਤੀ ਜਲਾਈ ਲੱਗਿਆ। ਜਨਮਾਂ ਜਨਮਾਂਤਰਾਂ ਦੇ ਪਾਪ ਦੁੱਖ ਸੰਤਾਪ ਤੇ ਅੰਧੇਰਾ, ਇਹਨੂੰ ਕੱਢਣ ਵਾਸਤੇ ਕਈ ਜਨਮ ਲੱਗਣਗੇ? ਨਹੀਂ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਲੱਗੇਗਾ। ਟੁੱਕ ਦਮ ਕਰਾਰੀ ਜੋ ਕਰੋ ਹਾਜ਼ਰ ਹਜ਼ੂਰ ਖੁਦਾ, ਇੱਕ ਦਮ ਦੇ ਟਿਕ ਜਾਓ ਖੁਦਾ ਹਾਜ਼ਰ ਨਾਜ਼ਰ, ਤੇ ਇੱਕ ਦਮ ਹੀ ਅੱਜ ਹੈ। ਬਾਬਾ ਫਰੀਦ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਆਜ ਮਿਲਾਵਾ ਸ਼ੇਖ ਫਰੀਦ, ਟਾਕਮ ਕੂੰਜਣੀਆਂ ਮਨੋ ਮਚਿੰਦਰੀਆਂ। ਮੈਂ ਪਾਣੀ ਹੁਣ ਪੀਵਾਂ, ਪਿਆਸ ਕੱਲ ਮਿਟੇਗੀ ਕਿ ਹੁਣੇ ਮਿਟਦੀ? ਮੈਂ ਭੋਜਨ ਹੁਣ ਛਕਾਂ, ਹੁਣੇ ਭੁੱਖ ਮਿਟਦੀ ਹੈ ਜਾਂ ਮਹੀਨੇ ਬਾਅਦ ਮਿਟਦੀ ਹੈ? ਮੈਂ ਨਾਮ ਹੁਣ ਜਪਾਂ, ਫਲ ਅਗਲੇ ਜਨਮ ਵਿੱਚ ਮਿਲੇਗਾ? ਸਾਲ ਦੋ ਸਾਲ ਬਾਅਦ ਮਿਲੇਗਾ? ਇਹਨਾਂ ਗੱਲਾਂ ਨੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਨਿਰਾਸ਼ ਕੀਤਾ ਹੋਇਆ। ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਐਸੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੈ। ਐਕਰ ਕਰੇ ਸੋ ਐਕਰ ਪਾਏ ਮਹਾਰਾਜ ਗਏ। ਤਤ ਛਿੰਨ ਟੁੱਕ ਦਮ ਕਰਾਰੀ ਜੋ ਕਰੋ, ਇੱਕ ਦਮ ਵਿੱਚ ਕਿਧਰੇ ਟਿਕ ਜਾਓ ਹਾਜ਼ਰ ਹਜ਼ੂਰ ਖੁਦਾ। ਮੈਂ ਪਾਣੀ ਹੁਣ ਪੀਵਾਂ ਤੇ ਪਿਆਸ ਮਹੀਨੇ ਬਾਅਦ ਮਿਟੇਗੀ। ਮੈਂ ਰੋਟੀ ਹੁਣ ਖਾਵਾਂ ਤੇ ਭੁੱਖ ਕੱਲ ਮਿਟੇਗੀ। ਲੋਕੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕੋਈ ਨੀ, ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਗਾਸੀ ਲੱਗ ਜਾਂਦੀ ਹੌਲੇ ਹੌਲੇ। ਬੰਦੇ ਨੂੰ ਤਾਪ ਚੜਿਆ ਹੋਵੇ ਬੜਾ ਜ਼ੋਰ ਦਾ ਤੇ ਉਹ ਡਾਕਟਰ ਨੂੰ ਕਹਿੰਦਾ, ਜਰਾ ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਬੁਖਾਰ ਮੇਰਾ ਉਤਾਰੀ, ਮਹੀਨਾ ਦੋ ਮਹੀਨਾ ਤੜਪਦਾ ਰਹਾਂ। ਕਹਿੰਦਾ ਛੇਤੀ ਕਰ, ਜਲਦੀ ਠੀਕ ਕਰ। ਵਿਕਾਰਾਂ ਦਾ ਅਗਿਆਨਤਾ ਦਾ ਤਾਪ ਮਨ ਨੂੰ ਚੜਿਆ ਹੋਵੇ, ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਹੋ ਜਾਏਗਾ। ਇਹ ਠੀਕ ਨਹੀਂ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦਾ, ਇਹ ਰੋਗੀ ਰੋਗ ਨਾਲ ਵੀ ਮੋਹ ਕਰ ਬੈਠਾ ਹੈ।
मनोचिंतक ऐसा कहने लंबी बीमारी दे जीण वाले मरीज बीमारी नाल सहमत होके जीवदे ने और निराश हो जांदे ने भी ठीक नहीं होवांगे। कोई दसे भी सही उन्हां नूं ऐ दवाई ले लो ऐ दवाई ले लो, उन्हां दे अंदर निराशा है। रोग दे जीण दी आदत बन गई, विकारां दे जीण दा सुभाव बन गया, हुण ठीक होण दा ख्याल भी नहीं और ठीक हो सकांगे ऐसा भरोसा भी नहीं पैदा। नहीं ठीक हो सकांगे, इहदे जीवना पैगा। जैसे जर्मनी दे प्रसिद्ध डॉक्टर हो गुजरे फ्रायड ने कहा है हंकार देच काम देच क्रोध देच लोभ देच जीना पैगा, इहदा कोई इलाज नहीं। थोड़ा जिहा इन्हां नूं मदन कीता जा सकदा है, बाकी इन्हां दा त्याग नहीं हो सकदा, जीवन नूं छड्ड नहीं सकदे, इन्हां दे जीवना ही पैगा। यूरोप दे पढ़े लिखे बंदियां नूं इस फ्राइड ने बड़ा निराश किया है, जीवना ही पैगा, इहदे जीवना पैगा। उन्हें ऐलानिया किया भारत दे संत गलत कहिंदे ने, मन दे च राम है, कहिंदा नहीं मन दे च काम है, मन दे च निरंकार है, कहिंदा कतई नहीं मन दे च हंकार है। कोई इंज कहिंदा है, कहिंदा मैं मन नूं फोल के देखिया सिवाय हंकार तो होर कुछ भी नहीं है, मैं मन नूं फोल के देखिया सिवाय वासना तो होर कुछ भी नहीं है, मैं मन नूं फोल के देखिया कहिंदा सिवाय काम तो होर कुछ नहीं। एवें कही जांदे राम है मन तू जोत स्वरूप है अपना मूल पछा। एक सीमा तक वो ठीक कहिंदा है, एक सीमा तक। जैसे सागर दे उपर उपर ते लहरां ने या कुछ लभण गया मछलियां ने संख ने सिपियां ने मोती ते गहरे करदे किसे किसे दे हाथां दे उपर उपर ते वाकई मन दे ख्वाहिशां ने कामनावां ने वासनावां ने जो बहुत गहरे डुबकी ला लैंदे ने उन्हां नूं राम नाम दा हीरा मिल जांदा है। तन में मनवा मन में साचा सो साचा मिल साचे राचा, तन दे च मन है मन दे च सच, तन दे च मन है मन दे च प्रभु है, मन तों जोत स्वरूप है अपना मूल पछा। खेड सारी पहचान आती है, पहचान आती है। जिसनों मैं नहीं जानता वो नहीं है, जिसनों मैं नहीं समझता वो नहीं है, जो मेरे चेते च नहीं वो नहीं है, जो मेरी स्मृति च नहीं वो नहीं है, जो मेरी समझ दे च नहीं वो नहीं है। धन गुरु अर्जन देव जी महाराज कहते हैं हे प्रभु चलते पिया तेरे मार्ग ते, पर उस बच्चे दी तरह जिसने अज चलना सीखे। दो साल बाद ढाई साल बाद डेढ़ साल बाद बच्चे चल देने पैर पुट देने खड़े हो गए कि चार पांच साल का बच्चा होवे ते बच्चा चले ना, मां बाप नूं चिंता हो जाती है गल की है, बच्चा खड़ा नहीं होता पैर नहीं पुटता, चार साल का हो गया पांच साल का हो गया डॉक्टरों को ले जाने वैद्य को ले जाने, तीन साल का हो गया चार साल का हो गया मुंह अक्खर नहीं निकल बोलता नहीं, मां बाप नूं चिंता हो जाती है। जिस दिन बच्चे की जबान चो पहला बोल निकलता है अक्सर मां ही निकलता है, घर दे च खुशियां मनाईया जाता, घर दे च प्रसाद वंडते हैं मिठाइयां वंडते हैं नचते ने टपते ने बच्चा बोलन लग पे। जिस दिन बच्चा कदम पुटे बच्चे ने कदम पुटे चलन लग पे, चलो एक कदम ही सही कदम ते पुटे खड़ा ते होया। कोई ती चाली साल तो गुरुद्वारे आ रहे होवे ते अजे भी सुरत नहीं चली शब्द दी तरफ, यकीन जानो गुरु नूं भी चिंता हो जाती है गल की है, इन्ने चिर हो गया गुरुद्वारे आउंदे, पंजाह साल हो गए गुरुद्वारे आउंदे आ, अजे भी अमृत वेले उठ के रसना वाहेगुरु वाहेगुरु नहीं जपदे, गुरु नूं भी चिंता हो जाती है बोलना ही नहीं आया। बाबा बोलना क्या कहिए जैसे राम नाम रव रही, इन्हू बोलना ही नहीं आया, ये बोलता ही नहीं, पचास साल का हो गया बोलता नहीं पे, ये ती पैंती साल हो गए ने इन्हू ये चलता ही नहीं, चलना ते सुरत ने
जपना ते रसना ने रसना नाम जपो तब मथिए इन बिद अमृत पाओ जपना रसना नालो और जपण दे जो ढंग इस्तेमाल करना है गुरु नानक ने दस दिता है गावीए सुनिए मन रखिए जबान गायन करे ते मन सुने मन स्रोता बने जबान वक्ता बने अगर जबान वक्ता बन के मन स्रोता बन गया ये पुरुष पहुंच गया जबान वक्ता ते बनी है मन स्रोता नहीं बने ये चलते पे पहुंचे कोई जबान वक्ता ही नहीं बने जपदा ही नहीं ते उस बच्चे की तरह होया चार पांच साल का हो गया मुंह बोल नहीं निकलते पे मां बाप नो चिंता गल की है बोलता नहीं डिगना की है ते चलना की है सत्संग दे च आया चल पे है कुछ संगत दे च बैठा है डिग गए सच बोले है चल पे है झूठ बोल रहे है डिग पे है दान कीता है चल पे है बेईमानी कर रहे है डिग पे है अमृत दी प्यास पैदा हुई है चल पे है शराब दी तलब जाग पई है डिग पे है जिंदगी भर ये चलना डिगना कई आंदा हाथ दे च गुटका है चल पे है पर गंदे गीत अलाप रहे है डिग पे है तुसी देख सकते हो चल देने डिग देने चल दे सारी जिंदगी चल पैने डिग पैने कदम अगे तरफ उड़दे डिगदे पिछे दी तरफ फिर उत्थे ही आ जांदे ने जिथो चले उन सारा दिन कोई मनुख एक कदम अगे एक कदम पिछे पुटे किथे पहुंचेगा किधरे पहुंचेगा चल चल के थकेगा चल चल के टूटेगा पहुंचेगा किधरे नहीं दावे नाल मैं कह सकदा चाली चाली साल तो जेड़े गुरुद्वारे आ रहे ने चाली साल पहले क्रोधी सन अज भी क्रोधी ने चाली साल पहले लोभी सन अज भी लोभी ने चाली साल पहले झूठे सन अज भी झूठे ने और 40 साल पहले वासना दे भरे हुए सन अज भी ने कल ते कुछ भी ना बने मेहनत ते बड़ी की थी थके भी ने टूटे भी ने 40 साल पहले हंकारी सन अज भी हंकारी खेड़ते कुछ भी ना चले ने चल चल के थके ने टूटे ने पहुंचे किधरे भी हे प्रभु मैं ते चलना ते डिगदा तू मेर कर तू मेरी बां पकड़ खेड बने दास गोविंद फतेह सतगुर की बाहां दे मोहे निस्तार गुरु गोविंद सिंह जी हे प्रभु अपनी बां दे अपनी बां पकड़ा ते डिगण तो बचिए मेरे कोल ओ कन नहीं जो तेरे बोल सुन सकन मनुख कोल जिहड़े कन ने ये पुत्र नूं सुन सकदे ने मित्र नूं सुन सकदे ने पत्नी नूं सुन सकदे ने पति नूं सुन सकदे ने भरा नूं सुन सकदे ने मित्रां नूं सुन सकदे ने गुरु नूं नहीं सुन सकदे ये हकीकत है महाराज मेरे कोल ओ कन नहीं सतगुर कहिंदे जो तैनूं सुन सकां मेरे कोलो जबान भी कोई नहीं जो मैं अपने बोल तेरे तक पहुंचा सका मेरे बोल पुत्रा तक पहुंचते हैं परिवार तक पहुंचते हैं मित्रा तक पहुंच जाते हैं पड़ोसियों तक पहुंच जाते हैं हे प्रभु तेरे तक नहीं पहुंच मेरे को इतनी तौफीक ही कोई नहीं कि मैं बोल तेरे तक पहुंचावा पहुंच दिए गल रब तक भी दिल से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताकते प्रवास मगर रखती है जाका कहा दरगे चले महाराज कहने जेदा बोलिया होया दरगाह दे चलदा है परमात्मा सुनदा है गुरु अर्जन देव जी महाराज कहने मैं एवें नहीं बोलना दे कन सुनो अरदास जीओ मैं तेरे कन दे च गल करनी है मैं थोड़ी करनी तो सुन ते मैं बोल भगत बोलदे ने प्रभु सुनदा है क्यों उन्हां दे बोल प्रभु तक पहुंचदे
دل چو نکلی ہوئی گل پرماتما تک پہنچ دی ہے، زبان تو نکلی ہوئی گل تے صرف کنا تک پہنچ دی ہے، نہیں پہنچ دی دل، دل تک نہیں پہنچ دی. دل سے جو بات نکلتی ہے اثر رکھتی ہے، پر نہیں طاقت پرواز مگر رکھتی. میرے کول او اکھاں بھی کوئی نہیں جو تینوں ویکھ سکدی ہیں. جو پرماتما نو ویکھ دیاں نے او اکھاں اتنیاں نرمل ہو جاندیاں نے، اتنیاں پوتر ہو جاندیاں نے، اتنیاں سندر ہو جاندیاں نے. اوہی نیتر خوبصورت ہے جنہاں وچ پرماتما وستا ہے. او نیتر تے کروپ نے، میلے نے، جنہاں دے اندر واشنا ہے، جنہاں دے اندر انرتھ ہے. صاحب کہندے وہ سندر نیتر بھی میرے کول نہیں جو تینوں دیکھ سکن. گرو گرنتھ صاحب دے پہلے ٹھیکہ کار بھائی گرداس نے آپ دی گیات لئی عرض کراں، میرے دیکھے میری سٹڈی دے جو آیا ہے غالباً 150 شبداں دے ارتھ بھائی گرداس جی نے آپ کیتے نے. جڑے جڑے شبد ارتھ کرن لگے گنی گینی بلیکھا کھا سکدے سن، لوکی دھوکھا کھا سکدے سن، بھائی گرداس جی نے انہاں نوں کھولے. پمن گرو پانی پتا ماتا دھرت مات، اس سلوک نو بھی کھول دینے. پمن گرو گر شبد ہے، واہ گرو جپ منتر سنایا، دھرتی ماتا مہت کر اوت پوت سنجوگ بنایا. اسی جو بول دے ہیں پمن کر کے بول دے ہیں، دیہی ماٹی بولے پمن. پمن نہ ہوئے بول نہیں سکتے. دیکھو لاش پی ہوں دی پانی تے شریر چ ہے، مٹی دا ڈانچا بھی پیا، پمن نہیں رہ گئی تو بولنا کوئی نہیں. بولنا ہی بولنا تے پون کر کے، دیہی ماٹی بولے پون، بولن ہار پرم گر اے ہی. بول کے ہی سمبند جڑتے نے، بول کے ہی سمبند ٹوٹتے نے. کچھ ایسا بول ہے، بول ہوندا ہے کہ اوپرا بیگانا اپنا ہو جاندا ہے. کچھ زبان جو ایسے بول نکلتے ہیں مدتاں دی مترتا دشمنی چ بدل جاندی. ایک بول، ایک بول، ایک بول ایسا ہے بندے نو تپا کے رکھ سکتا ہے، شاید ساری رات تڑپتا رہے. پر جے ایک بول تڑپا کے رکھ سکتا ہے، ایک بول شانت بھی کر سکتا ہے، سکون بھی دے سکتا ہے. کھیڈ تے ساری بولاں دی، منکھی دنیا دی ساری ہلچل بول چال تے کھڑی ہے. یہ بھی میں عرض کرتے ہیں، سارے سنبند بھی بول چال تے کھڑے نے. منک کہہ دینا اتنے ساری بول چال ہے جتھے سمبند ہوئے، جتھے سمبند نہ ہوئے کہندا اتھے ساری بول چال کوئی نہیں. جتھے سنبند گوڑے ہون کہندا اتھے ساری بول چال بڑی چنگی ہے، جتھے نہ ہوئے بھی ساری بول چال ہی کوئی نہیں. سمبند جڑتے نے بولن کر کے، تے بولنا پون کر کے. ان پنج تتاں دے چو پون نو گرو نانک نے گرو کیا ہے، کیونکہ اس کر کے تے بولنا ہے واہگرو واہگرو، تائیں رسنا جت سد دی اندر سواس چلن. پون ہے پاویں پانی پیتا ہے، بھاویں دھرتی ماں ہے، پر پون تے گرو ہے، سمبند جوڑ دیں پرماتما. ایسا کچھ بولنا ہے موہ کے بولن بولیے، جت سن دھرے پیار. کچھ ہے ایسا بولنا کہ پرماتما نال سمبند جڑتا ہے، کچھ ہے ایسا بولنا سنسار نال سمبند جڑتا ہے، پروار نال سمبند جڑتا ہے. جڑے بول پروار نال سمبند جوڑتے ہیں، سنسار نال سمبند جوڑتے ہیں، انہوں نے کہنے شبد. جڑے بول پرماتما نال سمبند جوڑتے ہیں، انہوں نے کہنے گر شبد، روشنی نال بھرے ہوئے شبد نے، چاننے نال بھرے ہوئے شبد نے. خیر سنکھیپ دے وچ میں عرض کراں، منک 90% پرگٹ بھی بولاں تے ہوندا ہے، تا مرد سخن نہ گفتہ باشد، ایب و ہنر نہفتہ باشد. جنے چر تک منک بولے نا گن اوگنا دا پتہ ہی نہیں چلتا، کرودھی ہے کہ شانتمئی ہے، کہ جلد باز ہے کہ دھیرجمان ہے، مورکھ ہے کہ سیاح ہے، دھارمک ہے کہ ادھارمک ہے، ستسنگی ہے کہ کسنگی ہے. بول دس دیں دے، ہتھاں تو کچھ نہیں پتا چلتا، پیراں تو کچھ نہیں پتا چلتا، منہ متھے تو بھی کچھ نہیں پتا چلتا، بولاں تو پتا چلتا ہے. تا مرد سخن نہ گفتہ باشد، ایب و ہنر نہفتہ باشد. جنے چر تک بندہ بولے نہ کک نہیں پتا چلتا،
कुछ ऐसा बोलना है जिहदे च परमात्मा है, कुछ ऐसा बोलना है जिहदे च लोभ है, कुछ ऐसा बोलना है जिहदे च हंकार है, कुछ ऐसा बोलना है जिहदे च निरंकार है। तो इस तरह के बिखड़े शब्द जिन्हां दे अर्थ करन लगे आ मनुख धोखा खा सकदा सी, भुलेखा खा सकदा सी, भाई गुरदास खोल ले। इस वास्ते भाई गुरदास जी की बाणी नूं आख्या गया कुंजी, इहदे ताले नूं खोल दी, शब्दां नूं खोल दी। इत्थे आखो शरीर दी गल नहीं महाराज, कहिंदे ने अखां कोई नहीं, कन्न कोई नहीं, जबान कोई नहीं, पैर भी कोई नहीं, हाथ भी कोई नहीं टुंडे, पैर भी कोई नहीं लंगड़े, जबान भी कोई नहीं गूंगे, कन्न भी कोई नहीं बहरे, अखां भी कोई नहीं अंधे। इत्थे सारी अंग भंग हो गए। भाई गुरदास जी ध्यान नाल सुनना, भाई साहब कहिंदे ने देखबे को ना दृष्ट, ना दर्श दिखाए बे को, कैसे प्रिये दर्शन देखिए दिखाइए। हे गुरु तैनू देख सका, मेरे को अखां कोई नहीं, ते जिहड़ियां अखां हैगियां ने इहदे नाल तू दिखाई नहीं देंदा। भाई गुरदास, देखबे को ना दृष्ट, ना दर्श दिखाए बे को, कैसे प्रिय दर्शन देखिए दिखाइए। कहबे को ना सुरत, ना सर्वन सुनबे को, कैसे प्रिय निद गुण सुनिए सुनाइए। हे गुरु तेरे तक मैं बोल पुछा सका, जबानी कोई नहीं, और तेरे बोल मैं सुन सका, मेरे को कान नहीं कोई नहीं। भाई गुरदास, कहबे को ना सुरत, ना सर्वन सुनबे को, कैसे प्रिय निध गुण सुनिए सुनाइए। मन में गुरमत, गुरमत में न मन, नेचल होए कैसे उन मन लेवल आइए। अंग अंग भंग रंग रूप कुल हीन दीन, कैसे बो नायक की नायका कहाइए। भाई साहब, भाई गुरदास, मन में गुरमत, गुरमत में न मन, जो गुरु दी मत है ये मेरा मन कबूल नहीं करता, जो गुरु दी समझ है ये मेरा मन कबूल नहीं करता, जो गुरु दे विचार ने ये मैनू कबूल नहीं, ते जो मेरे विचार ने गुरु नू कबूल नहीं। ध्यान नाल सुनने वाली, जो मेरी सोचनी है गुरु नू परवान नहीं, गुरु कहिंदा ठीक नहीं है, ते जो गुरु दी सोचनी है मैनू परवान नहीं। मैं अक्सर अर्ज करदा हुंदा, मत्था टेकण दा मतलब इन्ना ही है, गुरु मैं अपने विचार इत्थे रखदा, गल खतम, मैं अपना विचारां दे मुताबक जी के देख लिया, सिवाय दुख तो मेरे पल्ले होर कुछ नहीं पिया, सिवाय विपतावां तो मेरे पल्ले होर कुछ नहीं पिया। और सही है, ऐ गुरु मैं अपने विचार इत्थे रखदा, तू अपने विचार मैनू दे। और गुरु कहिंदा भी है, गुरु की मत तो ले इयाने, भगत बिना मोह डूबे सियाने। भगती ते गुरु दी मत नाल होएगी, मेरी मत नाल नहीं हो सकती। कहिंदे ने मनुख नूं अपने शरीर नाल, धन संपदा नाल, परिवार नाल भी इतना प्यार नहीं होंदा जितना अपने विचारां नाल प्यार है। अपने विचारां नाल मोहे मनुख कह भी देंदा है, इन्हें मेरे विचारां नूं सट मारी। जिसम नूं सट लग जाए शायद बर्दाश्त कर लवे, विचारां नूं सट लग गई बर्दाश्त नहीं। इन्हें मेरे विचारां दा खंडन किया, इन्हें मेरे विचारां नूं चोट पहुंचाई है, इन्हें मेरी सोचनी नूं चोट पहुंचाई है, इन्हें मैनूं बड़ा दुखी किया। इहदा मतलब है विचारां नाल मनुख नूं बड़ी भारी ममता है, जीवन भर ममता रहिंदी है। पर कई दफा जद बिरध हो जांदा है, बुढ़ा हो जांदा है, उदों कहिंदा है, ऐ गुरु ऐ मेरी मत हुण लै, तो तू अपनी मत मैनू दे। पर गुरु कहिंदा हुण तेरे कोल मत रही भी है, उते सारी गवा के आ गया, सतना का मत हीण, असियां का व्यवहार ना पावे, रही किथे। इसे वास्ते थानूं ये शेर चेते होवेगा, शेख सादी साहब ने कहा है, दर जवानी तौबा करदन सीरते पैगंबरी, वक्ते पीरी गुरगे जालम में शबद परहेजगार। जिड़ा जवानी दे गुनाहां तो तौबा करे,
شیخ سعدی صاحب کہتے ہیں اودی سیرت تے پیغمبراں جیسی ہے تے پیغمبر جوانی تے گناہاں تو توبہ جوانی تے شیل تے سنجم جوانی تے اپنے آپ تے قابو ایدی سیرت تے پیغمبراں جیسی ہے پر بڈھا ہو گیا تے کہندا ہے میں گناہاں دا تیاگی اے فقیر کہندا میں نہیں مندا وقت پیری گرگے ظالم میں شود پرہیز کیوں نہیں من دے دلیل دیتی ہے ایک بڈھا بگیاڑ اگر اے آکھے اے پیڑو اے بکریو تسی میں تھو ڈرو نا میں تھانو پکڑنا چھوڑ دیتا ہے پکڑنا نہیں چھوڑیا اس کو پکڑیاں ہی نہیں جاندیا گلتے ہی نہیں بڈھا بندہ کہندا ہے میں گناہاں دا تیاگ کیتا ہے کتا ہی نہیں گناہ ہی اس دا تیاگ کر کے چلے گئے گناہاں نے بیٹھنا سی اکھاں دے رسنا دے کناں دے ہتھاں چ پیراں اے تے ساریاں کرسیاں ٹوٹیاں پیاں بیچارے گناہ کتے بیٹھن کیڑی تھاں تے بیٹھن کہندا میں گناہاں دا تیاگ کتا ہی نہیں وقت پیری گرگ ظالم میں شود پرہیز دار بھائی صاحب کہنے من میں گرمت گرمت میں نہ من جو گرو دی مت ہے وہ میرا من قبول نہیں کرتا اور جو میری مت ہے وہ گرو نہیں قبول کرتا جو میری سوچنی ہے یہ گرو نو پروان نہیں ہے اور جو گرو دی سوچنی ہے وہ مینو قبول نہیں من میں گرمت گرمت میں نہ من نیچل ہوئے کیسے ان من لیول آئیے انگ انگ بھنگ رنگ روپ کل ہین دین کیسے بو نائک کی نائکہ کہائیے انگ انگ ٹوٹے آیا ہے پیر بھی کوئی نہیں ہاتھ بھی کوئی نہیں اکھاں بھی کوئی نہیں کن بھی کوئی نہیں زبان بھی کوئی نہیں اس واسطے ہے میں عرض کردا ہوں سارے گیان اندرے تے کرم اندرے نہ ہون تے پتھر تے بندے دے وچ فرق ہی ہے پتھر ویکھ نہیں سکدا سن نہیں سکدا پتھر بول نہیں سکدا پتھر چل نہیں سکدا پتھر کچھ کر نہیں سکدا اگر منک پرماتما نو ویکھ نہیں سکدا سن نہیں سکدا پرماتما نال بول نہیں سکدا اپنے بول پچا نہیں سکدا ایدی صورت چلی نہیں پرماتما دے مارگ تے کہ کم سے کم دھارمک تل تے تے بندہ پتھر ہی اور کی ہے میں دو شبداں واسطے معافی منگ لواں بڑے بڑے اکٹھ دھارمک سمیلن میں دیکھے نے کوئی ایک اد منک بیٹھا ہوئے کوئی دو چار بیٹھے ہون اوکھے نہ ہونا پتھر بیٹھے دکھائی دیں اتنی اصلیت پہلے کنٹھ تو آئی سی میں تھلے کیتی سی پر ہونا اتنا اچھال آ گیا آؤٹ آف کنٹرول ہو گئی میں کہہ بیٹھا پتھر سلطان پور دے نواب نے گرو نانک نو کہا سنیا تسی کہندے ہو اللہ تے رام ایک ہی ہے سدگر کہن لگے کیڑی شک دی گل ایک ہی نے تے چلو سڈے نال نماز پڑھو پھر چلو مہاراج کہن لگے چل ہونے ہی چل عشا دی نماز پڑھ دیا چل وقت ہو گیا اتنی امید نواب نو بھی نہیں سی چل پینا چل پینا سارے سلطان پور دے خبر پہنچ گئی بابا نماز پڑھن لئی جا رہا ہے نواب دی مسجد اور نواب دے نال جا رہا ہے بہت سارے انہوں تے چنتا ہوئی بابے نے مذہب بدل لیا بے بے نانکی مسکران دی رہی کہیں دے نے کرشن دی پہلی بھگتنی جس دا پورا اٹل وشواس سی وہ دروپتی سی جنہیں شردا لیا جنہیں محمد صاحب تے سب تو پہلے شردا لیا خدیجہ سی انہوں دی پتنی سی جس نے سب تو پہلے گرو نانک تے شردا لیا وہ بے بے نانکی سی اتوں سیکھی چلی خدیجہ تو اسلام چلیا جے کدھر اس دی پتنی انکار کر دیں دی کہ اسلام نہیں ودنا سی یہ بھی محض کر دیا انہیں قبول کر لیا محمد اے بول تھوڑے نہیں تے خدا دے لگ دے تے محمد صاحب بھی کہنے لگے خدیجہ تو ٹھیک جانے میں تے چپ کر گیا بالکل چپ کر گیا مینو تے ہن بولنا ہی نہیں آتا پتہ نہیں خدا کی بول رہا گرو نانک کہندے نے ہوں آکو بولنا جان دا ہوں کہا سب حکم آؤ جیو مینو بولنا نہیں آتا میں نہیں بولتا پتہ نہیں رب کی بول رہا
पता नहीं परमात्मा की बोलता, जैसे में आवे कसम की वाणी तैसड़ा करी ज्ञान वेला। ये श्रद्धा सब तो पहले बेबे नानकी दी सी, सिखी उत्थों चली। खैर बाबा मस्जिद दे पहुंच गए, कतार दे खड़े हो गए, इमाम ने रुकात पढ़नी शुरू की थी, सारिया ने सजदा किया, गुरु नानक खड़े रहे खड़े रहे। जन्म साखी दे बड़े विस्तार नाल ये गाथा लिखी और वक् वक् ढंग नाल लिखी। सुल्तानपुर दे नवाब ने अखां खोल के देख लिया कि बाबे ने सजदा नहीं किया, झुके नहीं ने, कि नमाज नहीं पढ़ रहे। नमाज पढ़न तो बाद, समाप्ति तो बाद नवाब कहन लगा, सब गल्लां ही गल्लां ने, राम इक्को है, अल्लाह इक्को ही है। तुसी क्या सी साडे नाल नमाज पढ़ोगे, तुसी ते नहीं पढ़ी। महाराज कहन लगे, साडा वायदा सी तेरे नाल नमाज पढ़नी सी, तेरे नाल मिलके घोड़े नहीं खरीदने सन, तू ते काबुल दे घोड़े पिया खरीद रहा, आपां घोड़े नहीं खरीदने, आपां ते नमाज पढ़नी सी। साडा वायदा ए सी तेरे नाल नमाज पढ़नी है, तेरे नाल घोड़े नहीं खरीदने, तू घोड़े खरीदा पिया सी कि नमाज पिया पढ़दा सी। हैरान हो गया नवाब, नमाज पढ़दा घोड़े पिया खरीदा सी। कोई मंदिर दे पूजा पाठ करदे अपने घोड़े खरीददा, कोई गुरुद्वारे बैठा कथा कीर्तन सुनदे पाठ करदे अपने अपने घोड़े लोकी खरीददे, कौन गुरु नाल जुड़दा, सब अपने अपने घोड़े खरीददे, अपनी अपनी गल्लां च उलझे हुए होंदे, अपने अपने झमेलियां दे फसे पए होंदे। कदी कदाई कोई पुरुष प्रभु दी उस्तति दे जुड़े। हुण इत्थे प्रश्न पैदा होंदा है, ओ हथ केड़े ने जिहड़े सेवा करदे, ओ पैर केड़े ने जिहड़े चल पैंदे,